गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठे. नवरात्रोत्सव आला की राज्यातील देवींच्या 3.5 पीठांकडे भाविकांची पावले वळू लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवींची 3.5 शक्तीपीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्व स्थळे जागृत मानली जातात, त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देत असतात. मात्र नवरात्र उत्सव आला की इथे जास्त गर्दी बघायला मिळते. या 3.5 पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार श्रोते हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण मूळ विषयाला सुरुवात करूया। तर पहिले आपले शक्तीपीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर। कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखिलेल्या 108 पीठांपैकी एक आहे। महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या 3.5 पीठांपैकी असे एक हे सुप्रसिद्ध पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्याच्या काळात इसवीसन 600 ते 700 मध्ये बांधले गेले असण्याची शक्यता आहे। मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीचा शिलाहार राजांनी सुमारे 8व्या शतकात केले असावे। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र, सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते। आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात। पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवीसन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले। उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा। महालक्ष्मी ही श्री विष्णूंची भार्या असल्याने समोर गरुड मंडपात श्री विष्णू वाहन गरुडाची स्थापना केलेली दिसते। तर मूर्तीजवळ सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचेच रूप आहे। महालक्ष्मीची मूर्ती ही 1.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच काळ्या रंगाच्या दगडावर ठेवण्यात आलेली आहे। देवीच्या दगडी मूर्तीचे वजन 40 किलोग्रॅम आहे। मूर्तीच्या मागे दगडी सिंह आहे आणि डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे। हे मंदिर कोल्हापूर परिसरात आढळणाऱ्या काळ्या रंगांच्या दगडांपासून बनविण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाच्या साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।

वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं

विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण कोल्हापूरची अंबाबाई हिच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता आपण वळूया महाराष्ट्रातील दुसऱ्या पूर्ण शक्तीपीठाकडे आणि ते आहे तुळजापूरची तुळजा भवानी. श्रोत्यांनो, भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्य पीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजा भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजा भवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितलेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा व दैत्यांचा संहार करून या विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य तुळजा भवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केलेले आहे. स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजा भवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रीचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण 21 दिवस चालतो. तो श्रोत्यांनो, ह्या बरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. अंबाबाईचा

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठे। आपण विश्रांतीपूर्वी तुळजापूरच्या भवानीबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे। श्रोते हो, आता आपण वळूया महाराष्ट्रातील तिसऱ्या पूर्ण शक्तीपीठाकडे आणि ते आहे माहूरची रेणुका माता। मंडळी, माहूर हे देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी आहे। रेणुका देवी तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत। येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे। देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजेच माहूरची श्री रेणुका माता होय। हे परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते। महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदैवता आहे। देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे म्हटले जाते। माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे। एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला। तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले। शंकराचा अवतार मानला गेलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचे लग्न झाले। ऋषी जमदग्नींच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नी ऋषींकडे होती। राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनू गायीचा मोह झाला। त्याने जमदग्नींकडे कामधेनू मागितली। ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही। तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला। आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नी ऋषींना ठार मारले व त्यांची कामधेनू ही गाय हिरावून नेली। नंतर जेव्हा त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला, घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नी ऋषींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसविले। रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडावर आला। तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच तुझ्या पित्यावर अंत्यसंस्कार

0: होय असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नींवर त्याने अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूपच आठवण येऊ लागली. तो दुखी होऊन शोक करत होता. तोच आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे वळून पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीवरून वर आले होते, तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदुळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे ते गाव, आणि म्हणून त्याला माऊर असे म्हणू लागले, आणि पुढे ह्याचेच माहूर झाले. तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: नमो चंड मुंड भंडा सुरखंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर दारुघर दारुघर.

0: राजु हे तेलंग लक्ष्मी पंढरपुर वासिनी हे सप्तशृंगी दू हे महाकाली दू हे दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया दारू घडबया त दारू घडबया।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। विश्रांतीपूर्वी आपण माहूरच्या रेणुका मातेबद्दल पूर्ण माहिती घेतलेलीच आहे। आता आपण वळूया आपल्या पुढच्या टप्प्याकडे, महाराष्ट्रातील अर्ध्या आणि शेवटच्या शक्तीपीठाकडे। ते आहे नाशिकची सप्तशृंगी देवी। महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी

आख्यायिका ही तिच्या या रूपातूनच जन्माला आलेली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवाधिकांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य फार मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. या व्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख पुराणांत सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजेच सप्तशृंगी देवी असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता येथेही येऊन गेल्याच्या आख्यायिका आहेत. असेही म्हटले जाते की शुंभ, निशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप व साधना करण्यास राहत होती. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. ती अशी आहे, एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी घातली. तेव्हा त्याच्या काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली. अशी ही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरीपीठ देवीची 8 फुटी मूर्ती आहे आणि तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला जी शस्त्रे दिली होती ती सर्व शस्त्रे देवीच्या या 18 भुजांमध्ये दाखवलेली आहेत. तर मित्रांनो, याबरोबरच आपली माहिती येथे पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: मेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी मोनाली स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: इरिटेट करे तो ऑटोमेटिकली हमारा मूड क्या हो जाएगा? तो इसका मतलब हमारा मूड, हमारी मन की स्थिति किसके कंट्रोल में है, किस किस के पास हमारी मन की स्थिति का कंट्रोल है आज का?
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्हें ऐकत आहात रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे आखेला शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। हा शो जो आपल्या सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या जगभरापर्यंत जगभरामध्ये पोहोचवतो आणि आपले जे जगभरातले श्रोते आहेत ते आपल्या या शोचा आणि तुमच्या सुंदर अशा रचनांचा आनंद घेत असतात। दर रविवारी दुपारी 2 वाजताची वेळ म्हणजे आपल्या हक्काची वेळ असते। या येणाऱ्या काही वेळामध्ये आपण आपल्या मान्यवरांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचा आस्वाद घेणार आहोत। तर त्यापूर्वी शब्द जे आपल्या शो मधील एक नाव आहे की हा खेळ शब्दांचा, म्हणजे शब्द म्हणजे काय असतात त्या अनुषंगाने शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो असतो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि आपण उपकार या शब्दाच्या अनुषंगाने मागील शो मध्ये बोललो, परंतु रचनांचा ओघ एवढा होता की त्या सर्व रचना या एका शो मध्ये घेणं हे शक्य झालं नाही, त्यामुळे आपण याचे 2 भाग केलेले आहेत, ज्याचा दुसरा भाग आज आपण सादर करतोय। तर मग पहिल्या आपण रचनेकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे इथून। मॅडमनी लिहिले उपकार तुमचे अनमोल या शीर्षकाखाली की रक्त तुमचे शिंपले घाम तुमचा गाळला, रक्त तुमचे शिंपले घाम तुमचा गाळला, भारताचा विकास हा तुमच्यामुळे चालला। रक्त शिंपले, रक्त तुमचे शिंपले घाम तुमचा गाळला, भारताचा विकास हा तुमच्यामुळे चालला, आकाशातून लढला मातीतून श्रमला, भारताचा अभिमान तुमच्यामुळे वाढला। वाह, देह ते बलिदानाला, देह ते फासीदानला, उपकार फेडण्या ते ना कायदा न्यायदानाला। मॅडम पुढे असं लिहितायत की आज तुमच्या कार्याला सलाम मी ठोकला, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत मातेच्या रक्षणा तुमचं नाव आहे। तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, या अनुषंगाने मॅडमनी त्यांचे उपकार हे खूप मोठे आहेत याबद्दलचे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या एका कवितेमध्ये किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिले, निसर्ग कवी या नावाने सर लिहितात। श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिले वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच महाराष्ट्र। सर लिहितायत उपकार या शीर्षकाखाली की लावूनच वृक्ष लागवड करूया आपण संगोपन, लावूनच वृक्ष लागवड करूया आपण संगोपन, पृथ्वीच्या रक्षणासाठी करावे सदा वृक्षारोपण, पृथ्वीच्या रक्षणासाठी करावे सदा वृक्षारोपण, वृक्ष देई सदा प्राणवायू, वृक्ष देई सदा प्राणवायू, नसते वृक्षांना दुजेपण। वाह, वृक्ष देई सदा प्राणवायू, नसते वृक्षांना दुजेपण, नसे उपकार निसर्गाला वृक्ष छाया देई आपले पण, नसे उपकार निसर्गाला वृक्ष छाया देई आपले पण। आणि अगदी खराय की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, आपण निसर्गाचा सन्मान केला पाहिजे, आणि निसर्ग हा कधीही आपल्याला उपकार केले म्हणत नाही, तो फक्त वृक्ष छाया देतो। देणं हे निसर्गाचं काम आहे आणि आपण सर्वांनी सुद्धा निसर्गाच्या या गुणाचं पालन केलं पाहिजे, कारण निसर्ग भरभरून असं देत असताना

कोणतीही अपेक्षा करत नाही। निसर्गाचं एवढंच म्हणणं असतं की आपण नियमांचं पालन जर केलं तर मी आणखी भरभरून देईन। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी इथून लिहिलंय। सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहे चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी इथून। विसरू नये कधी माता पिता उपकार, विसरू नये कधी माता पिता उपकार, सृष्टी दाखवली त्यांनी मनी सेवेचा जय जयकार, सृष्टी दाखवली त्यांनी मनी सेवेचा जय जयकार, कोणी केले आपल्यावर उपकार गरज असता, कोणी केले आपल्यावर उपकार गरज असता, कोणत्या न कोणत्या रूपी परतफेड करावी दिसता, कोणत्या न कोणत्या रूपी परतफेड करावी दिसता, करावी दिसता। आणि अगदी खरंय की जसे आईवडिलांचे उपकार आपण विसरू शकत नाही कारण त्यांनी आपल्याला सृष्टी दाखवली, त्यामुळे त्यांचा आपण जयजयकार केला पाहिजे। त्यासोबतच जर आपल्या सुखदुःखामध्ये कोणी आलेला असेल, आपल्या अडीअडचणीमध्ये कोणी आला असेल आणि कोणी जर आपल्यावर उपकार केलेले असतील, कळत केलेले असतील, नकळत केलेले असतील, आपल्या मदतीला धावून आलेले असतील, तर आपण सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांच्या उपकाराची परतफेड करावी असा सुंदर सामाजिक संदेश सुद्धा मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या कवितेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय की जन्मदात्या मात्या पित्यांचे कधीही उपकार आपण विसरायचे नसते, हिरवेगार वृक्ष आपल्याला नेहमी जगण्यासाठी ऑक्सिजन देत असते, जन्मदात्या मात्या पित्यांचे कधीही उपकार आपण विसरायचे नसते, हिरवेगार वृक्ष आपल्याला नेहमी जगण्यासाठी ऑक्सिजन देत असते, उपकार जोडीदाराचे तर जगण्याचे मर्म सांगते, उपकार जोडीदाराचे तर जगण्याचे मर्म सांगते, त्याच्या सानिध्यात जीवन प्रीतीचा इंद्रधनुष्य बनते, त्याच्या सानिध्यात जीवन प्रीतीचा इंद्रधनुष्य बनते, इंद्रधनुष्य बनते। वा, आणि खरंय की जसे मात्या पित्यांचे उपकार आहेत, जसे हिरव्यागार निसर्गाचे उपकार आहेत ते ऑक्सिजन देतात, त्यासोबतच जोडीदाराचे सुद्धा उपकार असतात आणि त्याच्या सानिध्यामध्ये प्रीतीचा जो आहे तो इंद्रधनुष्य होत असतो। खूप अप्रतिम सुंदर भाव, उपकाराचे वेगवेगळे भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून लिहिलंय। ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून की जीवन गाणे रोजच नवे सप्तसुरात आयुष्य रंगले, जीवन गाणे रोजच नवे सप्तसुरात आयुष्य रंगले, भक्तिमय नाद मन मंदिरा सुखदुःखाचा गजर चाले। वा, भक्तिमय नाद मन मंदिरा सुखदुःखाचा गजर चाले, सृष्टीचा तूच निर्माता लीला तुझ्या अपरंपार, सृष्टीचा तूच निर्माता लीला तुझ्या अपरंपार, ऋण तुझे जन्मोजन्मीचे, ऋण तुझे जन्मोजन्मीचे, कसे फेडू आता हे उपकार, कसे फेडू आता हे उपकार, कसे फेडू आता हे उपकार। वा, तर सृष्टीच्या निर्मात्याला तुझ्या लीला अपरंपार आहेत असं म्हणून तुझे उपकार हे जन्मोजन्मीचे आहेत, तुझे ऋण जन्मोजन्मीचे आहेत, ते मी कसे फेडू। खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर इथून लिहिले। भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर इथून की कळत नकळत दिलेले हात म्हणजे अंधारात उजळता प्रकाश, कळत नकळत दिलेले हात म्हणजे अंधारात उजळता प्रकाश, निशब्द जे साथ देई, निशब्द राहून जे साथ देई, निशब्द राहून जे साथ देई, त्यांच्याच मनाचे निर्मळ आकाश। क्या बात आहे, कळत नकळत दिलेले हात म्हणजे अंधारात उजळता प्रकाश, निशब्द राहून जे साथ देई, त्यांच्याच मनाचे निर्मळ आकाश। मॅडम पुढे असं लिहित आहेत की उपकारांची आठवण मनात जपावी, अहंकाराचा गंध तिथे नसावा, उपकाराची आठवण मनात जपावी, अहंकाराचा गंध तिथे नसावा।

विश्वासाच्या या वाटेवर माणुसकीचा हंस मिळावा, विश्वासाच्या या वाटेवर माणुसकीचा हंस मिळावा, माणुसकीचा हंस मिळावा, क्या बात आहे, खूपच अप्रतिम. आणि जसं मॅडम म्हणताय की कळत नकळत दिलेले जे हात आहेत ते जणू अंधारामध्ये उजळलेल्या प्रकाशासम भासत असतात. काही माणसं अशी असतात की ज्यांना आपण केलेली गोष्ट ही कुणाला कळू नये असं वाटत असतं, ते त्याला आपलं कर्तव्य समजतात आणि ते कळत न कळत आपल्यावर उपकार करत असतात, आपल्याला साथ देत असतात. ऍक्च्युअलमध्ये सत्य परिस्थितीमध्ये त्यांना ते काहीच करण्याची गरज नसते, त्यांचा त्या गोष्टीशी अर्थार्थी संबंध नसतो. परंतु कुणी दुःखी झालं, कुणी कष्टी झालं, कुणाला काही पीडा असेल, कुणाला काही मदत हवी असेल, तर ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे सर्वात पुढे असतात. परंतु त्यांना कोणतंही त्याचं श्रेय घ्यायचं नसतं, कारण त्यांना असं वाटत असतं की जे मी करतोय ते माझं कर्तव्य आहे आणि ज्याच्यासाठी मी करतोय ती माझा माणूस आहे, माझी व्यक्ती आहे. त्यामुळं जेव्हा निशब्द राहून एखाद्यानं एखाद्याला साथ देणार व्यक्ती जर असेल तर त्यांच्याच मनाचे निर्मळ आकाश, ते आकाश सुद्धा निर्मळ आहे असं आपल्याला वाटतं. जसं मॅडमनी दुसऱ्या चार ओळीमध्ये म्हटलंय की आपण एखाद्यावर जेव्हा उपकार करतो तर ते मनात ठेवले पाहिजे. एक तर कधी कोणावर उपकार करू नका आणि केले तर त्याला त्याची वारंवार जाणीव करून देऊ नका, नाही तर केलेल्या गोष्टीचं कुठलंच मोल राहत नाही. त्या ठिकाणी स्वार्थ येतो, त्या ठिकाणी व्यवहार येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या प्रति काही करतो तर ज्याच्या प्रति केलेलं आहे त्यांनी अप्रिशिएट करणं गरजेचं आहे, त्यांनी त्याचं मोल जाणणं गरजेचं आहे. आपणच करायचं, आपणच ते वारंवार समोरच्याला जाणवून द्यायचं की मी हे केलंय, मी ते केलंय, मी तुझ्यासाठी अमुक केलंय, तर त्या गोष्टीचं मोल संपून जातं. जसं की मॅडमनी लिहिलंय की उपकारांची जाणीव जी आहे ती मनामध्ये ठेवली पाहिजे आणि तिथं अहंकाराचा गंध नसला पाहिजे. कारण उपकार करून जर तुम्ही अहंकार दाखवत असाल, उपकार करून जर तुम्ही जगापेक्षा कोणीतरी वेगळे आहात आणि मी केलं नसतं तर तुझं झालंच नसतं, ही जी भावना मनामध्ये आपण ठेवून जेव्हा एखाद्याला कमी लेखून, एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एखाद्याला एखादी गोष्ट करत असताना जर तुम्ही मनामध्ये स्वार्थ ठेवून जर का एखादी गोष्ट करत असाल तर निश्चितपणे त्या ठिकाणी अहंकार येतो आणि अहंकाराचा गंध जेव्हा जेव्हा येतो त्यावेळी त्या करण्याला काही अर्थ राहत नाही. आणि जेव्हा विश्वासाच्या वाटेवर माणुसकीचा हंस मिळावा तर माणुसकीचा हंस मिळण्यासाठी, माणुसकीचा हंस शोधण्यासाठी हे अहंकाराचा गंध जो आहे तो नसला पाहिजे, असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रेमकवी या नावाने सर लिहितात, सूरज संदीप अनुभवने सरांनी लिहिलंय, मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून. प्रेमकवी या नावाने सर लिहितात, सूरज संदीप अनुभवने मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून सरांनी लिहिलंय की वर्षे सरतील वहीचे पानही बदलेल, वर्षे सरतील वहीचे पानही बदलेल, पण तुझे उपकार कधी नाही फिटणार, पण तुझे उपकार कधी नाही फिटणार, आणि आई तुझ्यासारखं प्रेम तुझ्यासारखी माया कधीच नाही मिळणार, तुझ्यासारखं प्रेम तुझ्यासारखी माया कधीच नाही मिळणार. वाह, आणि सत्य आहे जे त्रिकालबाधित सत्य आहे की किती युगानुयुग लोटली परंतु हजारो वर्षापासून आपण पाहतोय की आईचं प्रेम आणि आईची माया याची तुलना कुठेही होऊ शकत नाही. कारण तिचे उपकार जे आहेत हे कायम अनमोल असतात आणि त्या अनमोल अशा उपकारांनाच सरांनी अप्रतिमरित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. श्रोते हो, पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये जेनिट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून की उपकार मानते आई बाबांचे ज्यांनी दिला जन्म मला, उपकार मानते आई बाबांचे ज्यांनी दिला जन्म मला, मनापासून वंदन करते.

सृष्टीच्या या निर्मात्याला मनापासून वंदन करते, सृष्टीच्या या निर्मात्याला, सृष्टीच्या या निर्मात्याला। तर आई वडिलांचे उपकार मानताना, त्यांनी जन्म दिला म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, सृष्टीच्या निर्मात्याला सुद्धा मॅडमनी त्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमधून वंदन केलेलं आहे। आणि उपकार ज्यांच्या आपल्यावर असतात त्यांना त्याची जाणीव करून देणं, त्यांच्याशी कृतज्ञ राहणं, त्यांच्याशी मधुर बोलणं हे खूप गरजेचं असतं। कारण बरेच लोक हे ज्यावेळी आपल्याला काही गरज असते तेव्हा गोड बोलतात, प्रेमाने बोलतात, जेव्हा आपली गरज संपते तेव्हा त्याच व्यक्तीबद्दल कटू बोलतात, अपशब्द बोलतात, त्याची निंदा नालस्ती करतात। आणि जेव्हा संबंधामध्ये कटुता येते त्यावेळी तर अत्यंत टोकाच्या लेवलला गेलं जातं। परंतु जेव्हा आपल्यावर खरंच वाईट वेळ होती, जेव्हा आपण खरंच अडचणीत होतो, जेव्हा खरंच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आधाराची गरज होती, मानसिक आधार असो, आर्थिक आधार असो, किंवा कुठं फेवर पाहिजे असेल, म्हणजे कुठं ओळखीने काही काम करून घ्यायचं असेल, तर त्यावेळी आपली जी भाषा आहे तीच भाषा कायम राहिली पाहिजे। तरच खऱ्या अर्थानं आपण इतरांचे उपकार जाणले असं म्हणता येईल, नाही का श्रोते हो? आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेसा।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद
1: घ्या. श्रोते हो, बरेच लोक आयुष्यामध्ये येतात, काही उपकार करतात, काही पुढे नेतात आपल्याला, काही लोक मदत करतात, काही लोक सुखदुःखामध्ये येतात, काही जण साथ सोबत करतात, परंतु काही लोक साथ सोबत करून उपकार करून वार सुद्धा करतात, नाही का? त्या अनुषंगाने मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काही स्वीकार करून गेले, काही उपकार करून गेले. माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काही स्वीकार करून गेले, काही उपकार करून गेले. ऋणच होते मजवर बहुधा, ऋणच होते मजवर बहुधा, म्हणूनही वार करून गेले, म्हणूनही वार करून गेले, काही स्वीकार करून गेले, काही उपकार करून गेले. ऋणच होते माझ्या मजवर बहुधा, म्हणूनही वार करून गेले. आणि असं सुद्धा घडतं, नाही का, की ऋणांच्या बदल्यात वार मिळतात. आणि कधी कधी उपकार करून आपण कोणाला हार घालत नाही, आपण बेउपकारही होऊन जातो, आपण त्यांचं ऋण विसरतो, आपण ती कठीण खडतर अशी वेळ सुद्धा विसरून जातो. आपल्याला त्यावेळी फक्त एकच गोष्ट दिसते की तो व्यक्ती समोरचा जो आहे तो वाईट आहे, तो चुकीचा आहे, पण त्या व्यक्तीनं आपल्या प्रती जी गोष्ट केलेली आहे ती अशा सिच्युएशन मध्ये केलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये केलेली आहे की ज्यावेळी कोणीच नव्हतं, ती आणि तीच व्यक्ती केवळ आपल्या सोबत होती, ठामपणे होती आणि अगदी तन मन धनाने होती, तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला विसरतो, त्या व्यक्ती प्रति कृतज्ञ होतो. त्यामुळे वार कधीही केलं नाही पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर त्याला रिॲक्ट करण्याची गरज नाही, त्याला लगेचच प्रतिउत्तर देण्याची गरज नाही. एखाद्या क्षणासाठी, एखाद्या प्रसंगासाठी लाखो सुंदर क्षण, लाखो सुंदर सोबतीचे प्रसंग, कटू प्रसंग, दुःखाचे प्रसंग, वाईट काळ आणि त्या सगळ्या काळामध्ये असलेली सोबत आपण विसरायची का? श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय उपकार या अनुषंगानं की जगलो इथपर्यंत रडत खडत कसा बसा, आयुष्या राहू दे रे आता तरी निवांत मला. जगलो इथपर्यंत रडत खडत कसा बसा, आयुष्या राहू दे रे आता तरी निवांत मला. जाणवू नये धग वेदनेची माझ्या कुणा. मी लिहिलंय की जाणवू नये धग वेदनेची माझ्या कुणा, गवसावा चालताना निश्चल निशांत मला. जाणवू नये धग वेदनेची माझ्या कुणा, गवसावा चालताना निश्चल निशांत मला. त्याग म्हणजे नसतात उपकार कधीच, त्याग म्हणजे नसतात उपकार कधीच, नात्यांच्या परिभाषेचा लागला न अंत मला. त्याग म्हणजे नसतात उपकार कधीच, नात्यांच्या परिभाषेचा लागला न अंत मला. कुणा वाटे कठोर कुणा प्रेमळ कुणा हळवा, कुणा वाटे कठोर कुणा प्रेमळ कुणा हळवा. परी जीवलगांची पडली न कधी भ्रांत मला. कुणा वाटे कठोर कुणा प्रेमळ कुणा हळवा, परी जीवलगांची पडली न कधी भ्रांत मला. मी तर हसरा मनमौजी प्रवासी या वाटेवरचा, मी तर हसरा मनमौजी प्रवासी या वाटेवरचा. शब्दांनो नको गलका राहू द्या शांत मला, शब्दांनो नको गलका राहू द्या.

शांत मला आणि मी शेवटी असं लिहिलंय की जे ईशकृपेने लाभले बाळगतो गर्व त्याचा, जे ईशकृपेने लाभले बाळगतो गर्व त्याचा, गमावले त्याची नसे कोणतीही खंत मला, गमावले त्याची नसे कोणतीही खंत मला, त्याग म्हणजे नसतात उपकार कधीच ना त्यांच्या परिभाषेचा, लागला न अंत मला, त्याग म्हणजे नसतात उपकार कधीच ना त्यांच्या परिभाषेचा, लागला न अंत मला, लागला ना अंत मला। तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि या कवितेच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूया। आणि माहीची सावली या शीर्षकाखाली नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय। नीता देठे मॅडम लिहितायत माटुंगा मुंबई येथून। मॅडमनी लिहिलंय मायेची सावली आई या शीर्षकाखाली की आई तुझी महती सांग गाऊ किती, तुझ्यामुळेच मिळाली सारी नाती आणि गोती, तुझ्या उदरात मिळाला माझ्या अस्तित्वाला आकार, तुझ्या मायेची सावली माझ्या जगण्याचा आधार। आई तुझी महती सांग गाऊ किती, तुझ्यामुळेच मिळाली सारी नाती आणि गोती, तुझ्या उदरात मिळाला माझ्या अस्तित्वाला आकार, तुझ्या मायेची सावली माझ्या जगण्याचा आधार, माझ्या जगण्याचा आधार। तर मायेची सावली आई या शीर्षकाखाली मॅडम मी आईची महती आणि अस्तित्वाला आईमुळे मिळालेला आकार याबद्दलचे अप्रतिम सुंदर भावनिक असे भाव व्यक्त केलेले आहेत। आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून। प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून लिहिलंय। आणि मॅडमनी लिहिलंय की कुणी केलेल्या उपकाराची असावी नेहमीच जाणीव, कुणी केलेल्या उपकाराची असावी नेहमीच जाणीव, परतफेड करता न यायची पण ती आहे प्रेमाची ठेव, परतफेड करता न यायची पण ती आहे प्रेमाची ठेव, उपकार केले जर कुणावर दाखवू नका लगेच बोलून, उपकार केले जर कुणावर दाखवू नका लगेच बोलून, माणुसकीला जरा जपावं आणि मनात ठेवा साठवून, माणुसकीला जरा जपावं आणि मनात ठेवा साठवून, आणि मनात ठेवा साठवून। आणि अगदी खरंय की ज्याने उपकार केले त्याची जाणीव ठेवली पाहिजे, ते परत फेड जरी करता येत नसतील तरी मनामध्ये ती एक प्रेमाची ठेव म्हणून जपली पाहिजे। असं शब्दांकन करताना ज्यांनी उपकार केले त्यांना सुद्धा एक मोलाचा सल्ला या अप्रतिम अशा रचनेमधून मॅडमनी दिलेला आहे की उपकार केले म्हणजे लगेच बोलून दाखवण्याची गरज नसते, ती माणुसकी असते आणि त्या माणुसकीला सुद्धा मनामध्ये साठवून ठेवणं गरजेचं असतं। कारण आपण उपकार केल्यानंतर किंवा एखाद्याला मदत केल्यानंतर उपकार हा शब्द खूपच भारदस्त आणि जड वाटतो। मला तर वैयक्तिक असं वाटतं की कुणीच कुणावर उपकार करत नाही, कारण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रती काही करतो तर जेव्हा आपल्या मनामध्ये एक गोष्ट येते की आपल्याला कोणासाठी तरी काही करायचं आहे, तर त्यामध्ये एकतर प्रेम असतं, एकतर माणुसकी असते किंवा एकतर स्वार्थ असतो, आणि या तिन्हीपेक्षा वेगळं काही नसतं। मग आपण एखादी गोष्ट करत असताना आपण नेमकी कोणत्या भावनेने करतोय याच्यावर त्या गोष्टी या अवलंबून असतात किंवा त्या गोष्टीचं मोल हे अवलंबून असतं। म्हणून मॅडमनी म्हटले की जर का कोणावर उपकार केले तर त्याला बोलून दाखवू नका, माणुसकीचा पाणी मनामध्ये ठेवा। खूप सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया। हिरकणी या नावाने सौ अनिता गुजर मॅडम यांनी डोंबिवली येथून लिहिलंय। हिरकणी या नावाने सौ अनिता गुजर मॅडम लिहित आहेत डोंबिवली येथून की स्वार्थासाठी जोडून मैत्री तोंड कशी कुणा पाळू नका, ज्याने दिला आधार त्याला वाऱ्यावरती सोडू नका। क्या बात आहे, स्वार्थासाठी जोडून मैत्री तोंड कशी कुणा पाडू नका, ज्याने दिला आधार त्याला वाऱ्यावरती सोडू नका, जाण ठेवा उपकाराची, जाण ठेवा उपकाराची, उपकार हवे तर फेडू नका। वाह वाह, जाण ठेवा उपकाराची, उपकार हवे तर फेडू नका, खाल्ल्या घराचे

वासे मोजून उपकार करत्यास लढू नका, खाल्ल्या घराचे वासे मोजून उपकार करत्यास लढू नका, उपकार करत्यास लढू नका। क्या बात आहे! आणि खरंय, हे कटू सत्य, एक वास्तव जे आहे ते मॅडमनी मांडलेलं आहे की स्वार्थासाठी कुणाच्या तरी जवळ जायचं, स्वार्थासाठी कुणाची तरी मैत्री जोडायची, स्वार्थासाठी कुणाशी तरी प्रेम करायचं आणि त्यानंतर आपलं काम साधल्यानंतर त्या व्यक्तीला तोंडघशी पाडायचं, त्या व्यक्तीला झिडकारायचं, त्या व्यक्तीची भांडण करायचं आणि त्या व्यक्तीपासून दूर निघून जायचं, हे केवळ स्वार्थासाठी। आणि जो आपल्याला आधार देतो त्याला जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा आपण आपल्या मौजमस्तीमध्ये, आपण आपल्या छंदामध्ये, व्यापामध्ये, कर्तव्यामध्ये गुरफटून जातो, तो जीवाच्या आकांताने ओरडत असतो समोरचा व्यक्ती की मला आधाराची गरज आहे। पण त्यावेळेला आपण जे आहे ते त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमला इतकं छोटं समजतो की आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही की तो ताहो फोडतोय, तो आक्रोश करतोय, तो काहीतरी सांगतोय आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून टाकतो। तो असा व्यक्ती असतो ज्या व्यक्तीनं आपल्याला आधार दिलेला असतो। त्यामुळे ज्याने आधार दिला त्याला वाऱ्यावर कधी सोडू नका, असं मॅडमनी म्हटलेलं आहे। पुढे मॅडम लिहित आहेत की खूप सुंदर असे शब्द आहेत की उपकाराची जाणीव ठेवा, फेडता येत नसतील तर फेडू नका, किमान जाणीव तरी ठेवा। कारण जर जाणीव ठेवली, ती जाणीव एक्सप्रेस केली, ती जाणीव जर आपण समोरच्याला करून दिली की हो खूप साथ दिलेली आहे, हो तुझे माझ्यावर ऋण आहेत, हो तू मला सोबत केलेली आहेस, तू माझ्या सुखदुःखामध्ये होता होती, तुझ्यामुळं मी आहे, तू अमुक अमुक एखादी गोष्ट अमुक अमुक वेळी केलेली आहे त्याच्यामुळं मी आज येत आहे, ही एवढी फिलिंग जरी आपण एक्सप्रेस केली, एवढी गोष्ट जरी मनातून व्यक्त केली तर निश्चितपणे ज्याने उपकार केले त्याला खूप छान वाटेल, तो आणखी नव्या उमेदीने कोणाला तरी तशा गोष्टी करतील ज्यामुळे दुःख हलकी होतील, मन हलकं होईल। त्यामुळे मॅडमनी म्हटलंय की जाण ठेवा उपकाराची, उपकार हवे तर फेडू नका। त्यावेळी उपकार हे फेडण्याची आवश्यकता नसते, जाणीव सुद्धा पुरेशी असते आणि ती सुद्धा हल्ली दिसत नाही। लोक आपलं काम संपून केलं की बेउपकारी बनतात, ओळख देत नाही, बोलत नाही, स्वार्थासाठी अगदी कटुता खूप वाढवली जाते, नाही का? आणि मॅडम शेवटी जी लिहिलंय मॅडमनी की खाल्ल्या घराचे वासे मोजून उपकार करत्यास नडू नका, जी आत्ताच्या समाजाची रीत आहे, मी सर्वांची म्हणत नाही परंतु बरेचसे लोक असे असतात की ज्याचं खायचं त्यालाच नडायचं। जुन्या काळापासून लोक म्हणत होते की खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे, कोणी जर आपल्याला काही मदत केली तर त्या माणसाला कधीच आपण आडवं गेलं नाही पाहिजे। लोक आता आपलं काम साधवण्यासाठी जवळ येतात, लोक आपलं काम साधवून घेतात, लोक शिकून घेतात त्या गोष्टी आणि ज्याने उपकार केले त्याच्याच पायात पाय घालतात, त्यालाच नडतात, त्याच्याच आडवं येतात, त्याच्यावरच गेम करतात, त्यालाच फसवतात। तर हे मात्र करू नका। हा सुंदर सामाजिक संदेश, अनमोल असा संदेश या अप्रतिम आणि सुंदर अशा मॅडमच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि यासोबतच आपण पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये कुमारी निकिता राजेंद्र चरडे मॅडम लिहित आहेत कुरझडी जा जिल्हा वर्धा येथून। कुमारी निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी कुरझडी जा जिल्हा वर्धा येथून लिहिलंय की कधी विसरता येईल का आईच्या उपकाराची जाणीव, कधीच कमी पडत नाही आईच्या प्रेमाची उणीव। वा, कधी विसरता येईल का आईच्या उपकाराची जाणीव, कधीच कमी पडत नाही आईच्या प्रेमाची उणीव, आयुष्यात कधी भेटतील का संकट काळी धावून येणारा मित्र, आयुष्यात कधी भेटतील का संकट काळी धावून येणारा मित्र, मन मोकळेपणाने बोलायला मैत्रीचं एकच नातं आहे पवित्र, मन मोकळेपणाने बोलायला मैत्रीचं एकच नातं आहे पवित्र, एकच नातं आहे पवित्र।

नातं पवित्र. वाह वाह. तर आईच्या उपकाराची जाणीव विसरता येणार नाही. आईच्या प्रेमाची उणीव जी आहे ती कधीच कमी पडत नाही असे आई प्रतीचे भाव मांडून शेवटच्या चार ओळीमध्ये मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर अशा ओळी शब्दबद्ध केलेल्या आहेत की आयुष्यात कधी भेटतील का संकटकाळी धावून येणारा मित्र. मित्रांचा गळका असतो, मित्रांचा गोळका असतो, अवतीभोवती शेकडो मित्र असतात, पण प्रत्येक व्यक्ती हा अशा मित्राच्या शोधात असतो जो आपल्याला संकटकाळी धावून येईल. आणि आपण इतरांचे तसे मित्र आहोत का हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. कारण मैत्री हे नातंच असं आहे जे नेहमी सुखात मागे आणि दुःखात पुढे असत. एका हाकेवर तन मन धनाने वेळ काळ न पाहता धावून येणारं नातं म्हणजे मैत्री असतं. म्हणून मॅडमने लिहिलंय की आयुष्यात कधी भेटतील का संकटकाळी धावून येणारा मित्र. मन मोकळेपणे बोलायला मैत्री एकच नातं आहे पवित्र. तर मैत्रीच्या नातं हे किती पवित्र आहे हे खूप अप्रतिम सुंदर शब्दामध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारुल यांच्या शो मध्ये आनंदी रहा. Ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: वेलकम बॅक रेडिओ उपकार या शब्दाच्या अनुषंगाने शोच्या तिसऱ्या भागामध्ये आपण आहोत. आणि आपण उपकार या शब्दाबद्दल आपले जे जगभरातले मान्यवर आहेत तर त्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कवितांचा आस्वाद घेत आहात, चारोळ्यांचा आस्वाद घेत आहात आणि त्याचे कसे वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत ते आपल्या मान्यवरांनी त्यांच्या रचनांच्या माध्यमातून शब्दबद्ध करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पुढच्या काही रचनांकडे वळणार आहोत. त्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की मी घराबाहेर पडलो नाही म्हणजे कोणावर केलेला नाही उपकार, माझा जीव वाचावा म्हणून झटणाऱ्यांना होऊ द्यायचा नाही मला माझा भार. मी घराबाहेर पडलो नाही म्हणजे कोणावर केलेला नाही उपकार, माझा जीव वाचावा म्हणून झटणाऱ्यांना होऊ द्यायचा नाही मला माझा भार. तर कोरोनाच्या अनुषंगानं ही मी चारोळी शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि मी माझा जो आहे तो दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की जो तो उपकार केले समजून बोलून जातो, जो तो उपकार केले समजून बोलून जातो, टीका टिप्पणी घाव वेदना दुष्णे देऊन जातो. जो तो उपकार केले समजून बोलून जातो, जो तो उपकार केले समजून बोलून जातो, टीका टिप्पणी घाव वेदना दुष्णे देऊन जातो. उमजत नाही मला कोणता दोष माझा, उमजत नाही मला कोणता दोष माझा, बिस्कटल्यावर सावरताना मी खचून जातो. उमजत नाही मला कोणता दोष माझा, बिस्कटल्यावर सावरताना मी खचून जातो. किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खोलाशाचे, किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खोलाशाचे, समजावताना मनाला एक एक शब्द सलून जातो. किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खोलाशाचे, समजावताना मनाला एक एक शब्द सलून जातो. टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, कारण मधुर संवाद कटुते तच बदलून जातो. टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, कारण मधुर संवाद कटुतेतच बदलून जातो. आणि मी शेवटी असं लिहिलंय की शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्या मजला, शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्या मजला, अस्तित्वालाच माझ्या अडगळीत टाकून जातो. शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्या मजला, अस्तित्वालाच माझ्या अडगळीत टाकून जातो, अस्तित्वालाच माझ्या अडगळीत टाकून जातो, अडगळीत टाकून जातो. तर हे उपकार आणि ही उपकाराची भावना, त्यामुळे होणाऱ्या मनाला वेदना.

अस्वस्थ करणारे हे क्षण असतात. जर का आपल्यावर कोणी उपकार करतोय असं आपल्याला वारंवार जर जाणवून दिलं असेल तर, नाही का, त्या अनुषंगानं मी ही रचना लिहिलेली होती. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेऊया, ज्यामध्ये सौमंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. सौमंगला चौरे मॅडम लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून. उपकार शीर्षकाखाली की आई थोर तुझे उपकार नाही कधी विसरणार, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुलाही आम्ही जपणार. आई थोर तुझे उपकार नाही कधी विसरणार, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुलाही आम्ही जपणार. आयुष्याच्या या रणरणत्या उन्हात संस्कार दिले तू आम्हाला. आयुष्याच्या या रणरणत्या उन्हात संस्कार दिले तू आम्हाला. सुसंस्कारी मोत्यात कसे फेडू तुझे उपकार, सांग मोलाचे शब्दचार. कसे फेडू तुझे उपकार, सांग मोलाचे शब्दचार. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की जसं तू आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तसं आम्हीही जपणार आहोत. आणि आई जिनं आयुष्याच्या रणरणत्या उन्हामध्ये संस्कार दिले, सुसंस्कारी मोती दिले, तर त्याचे उपकार फेडू कसे तूच सांग. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या पण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की आई वडिलांच्या उपकाराची परतफेड करू नको वृद्धाश्रमात. आई वडिलांच्या उपकाराची परतफेड करू नको वृद्धाश्रमात. नको देऊ अश्रू म्हातारपणी त्यांच्या समान दुसरे दैवत नाही विश्वात. नको देऊ अश्रू म्हातारपणी त्यांच्या समान दुसरे दैवत नाही विश्वात. स्वार्थापायी करू नको लाचार, स्वार्थापायी करू नको लाचार, त्यांच्या भुकेला नको देऊ आळा. स्वार्थापायी करू नको लाचार, त्यांच्या भुकेला नको देऊ आळा. नको करू तीर्थ जागो जागी वेड्या, नको करू तीर्थ जागो जागी वेड्या. पाषाण नव्हे ते जागृत दैवाचा असतो जिव्हाळा. पाषाण नव्हे ते जागृत दैवाचा असतो जिव्हाळा. जागृत दैवाचा असतो जिव्हाळा, असतो जिव्हाळा. तर आई वडील ज्यांच्या उपकाराची परतफेड त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून करू नका, त्यांना म्हातारपणी अश्रू देऊ नका, ते दैवत आहेत असं लिहिताना मॅडमने लिहिलंय की त्यांना लाचार करू नका. कारण एके काळी राजासारखं जगलेली ती माणसं एके काळी स्वतः उपाशी राहून आपल्याला मोठं करण्यासाठी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी, आपल्याला सेटल करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारी ती माणसं आज रुपया रुपयासाठी लाचार. त्यांनी लाचार व्हावं आणि कुणासमोर, आपल्याच मुलांसमोर. यापेक्षा विकृती नाही की आपल्याच आई वडिलांना लाचार करणं, त्यांना तरसवणं, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी अगदी भिकाऱ्यासारखी वेळ आणणं. आणि हे महापाप आहे आणि ज्याची फेड सुद्धा येते, कर्म आहे, जे रिटर्न येतं. जे द्याल तेच परत येतं, जे पेराल तेच उगवतं. छोटी छोटी घरामध्ये मुलं असतात आणि ती सर्व या गोष्टी पाहत असतात. उद्या भविष्य काळामध्ये ती अशी जेव्हा वागतील आणि तुम्ही त्यांना काही उपदेश सांगाल, तुम्ही त्यांना काही ज्ञान सांगाल, तेव्हा ते एका शब्दामध्ये विषय संपवतील. आम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांशी काय केलंय, आम्हाला शिकवू नका. मग काय राहिलं? त्यामुळे जसं मॅडमनी म्हटलंय की स्वार्थासाठी त्यांना लाचार करू नका, त्यांना भूक म्हणजे उपाशी ठेवू नका. इकडं तिकडं फिरण्यात अर्थ नाही, तर जागृत देवाचा जिव्हाळा असतो. आणि अगदी खरंय की मतभेद असू शकतात, वाद असू शकतात, अगदी एका घरामध्ये राहणं सुद्धा कधी कधी शक्य नसतं. सगळं मान्य, पण आपण किमान त्यांना आपल्या नजरेसमोर थोड्याशा अंतरावर किंवा एखाद्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवून आपण त्यांची काळजी तर घेऊ शकतो. त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडू पडणार नाही याबद्दल तरी खबरदारी घेऊ शकतो. ते ज्या थाटात जगलेले

आयुष्य तोच थाट जो आहे तो आपण त्यांना म्हातारपणी दिला पाहिजे। एक छोटं उदाहरण सांगतो मित्रांनो, ही एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कामधंदा करते, नोकरी करते, आणि ती व्यक्ती थकली, ती व्यक्ती वयस्कर झाली म्हणून ती रिटायरमेंट घेते आपल्या कामातून, आपल्या व्यवसायातून। तर ती व्यक्ती जेव्हा रिटायरमेंट घेते आणि ती व्यक्ती जेव्हा घरामध्ये असते, तर त्या व्यक्तीला काम होत नाही म्हणून ती बाहेर जात नसते, परंतु त्या व्यक्तीला घरात बसलं म्हणून खूप सारे टोमणे मारले जातात, घरातल्या कामावरून मारले जातात, त्यांच्या सवयीवरून मारले जातात, तुम्हाला काय काम आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे, अशा प्रकारचे टोमणे मारले जातात। नम्र विनंती आहे, आपलं ते सहज बोलणं असू शकतं, परंतु त्या वयस्कर लोकांची ती सोसण्याची, ते ऐकण्याची क्षमता नसते, त्यांना खूप लागतं। म्हणून एक उदाहरणासाठी सांगतो, ही व्यक्ती असते, ज्या व्यक्तीचा दिनक्रम असा असतो आयुष्यभराचा, की सकाळी उठायचं, थोडंफार वॉकिंगला जायचं, फिरायला जायचं, किंवा सकाळ सकाळी जो वर्तमानपत्र येतं, तर ते वर्तमानपत्र आणि त्यांना चहाची आवड असते, ते चहा घेत घेत वर्तमानपत्र वाचत असतात। पुढे मुलं मोठी होतात, नातवंड येतात, घर भरून जातं, आणि जेव्हा ते वयस्कर होतात, रिटायरमेंट घेतात किंवा कामधंद्यातून व्यापातून मुक्त होतात, आणि जेव्हा वर्तमानपत्र येतं ना, तेव्हा ते असं म्हणतात की आधी तू पेपर वाच। ही त्यांनी स्वतःशी केलेली तडजोड असते। ते वर्तमानपत्र तुम्ही आधी वाचलं का किंवा त्यांनी आधी वाचलं का, त्या वर्तमानपत्रामध्ये काही बदल होईल का? त्या वर्तमानपत्रातले शब्द थोडेच पुसले जाणार आहेत, 10-15 मिनिट तुम्हाला उशीर झाला म्हणून तुम्हाला काय फरक पडणार आहे? ते जरी म्हणत असले तरी कधीही त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या रुटीनने चाला, आम्ही तुमच्या रुटीनशी ऍडजस्ट करू, तुम्ही जे पूर्वीपासून करत आलेला आहात ते करत राहा। कडक इस्त्रीची कपडे घालणारा माणूस जेव्हा बिगर इस्त्रीची, इस्त्री न करता कपडे घालायला सुरू करतो, मला कुठं बाहेर जायचं आहे, मला कोण आता बघणार आहे, मला कुठं ड्युटीला जायचं आहे, मला कुठं कामधंद्याला जायचं आहे, असं जेव्हा तो हसून म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव करून द्या की तुम्ही आजही तसेच आहात जसे पूर्वी आहात, तुम्ही कपड्याला इस्त्री केलीच पाहिजे, तुम्ही पहिल्याच सारख्या शान मध्ये जगला पाहिजे, आणि तिथं आम्ही तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करणार नाही। जी तुमचं रुटीन होतं ते रुटीन तुम्ही पाळलं पाहिजे, तुम्ही उठा, तुम्ही पेपर वाचा आधी तुम्ही, आणि मग बघा की तुम्हाला किती समाधान मिळतं। गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात, आपण त्याला इग्नोर करतो। जरा 2 मिनिट पेपर बघू, आधी चहा मला द्या, तुम्हाला कुठं जायचं आहे, तडका फडकी अगदी तोंडाला वाटेल ते बोलतो, हर्ट करतो, दुःखी करतो, आणि आपण बाहेर निघून जातो। ती व्यक्ती झुरत असते, ती व्यक्ती आतून तुटत असते, त्यांचं आयुष्य आपण कमी करत असतो आपल्या शब्दामुळे, आपल्या असल्या बोलण्यामुळे। आणि आपल्याला, ज्याने आपल्याला जन्म दिला, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचं आयुष्य कमी करण्याचा खरंच आपल्याला अधिकार आहे का? आपल्याला हा अधिकार दिला कोणी? की त्यांनी स्वतःशी कॉम्प्रोमाइज करावं, त्यांनी स्वतःच्या इच्छा माराव्या, त्यांनी स्वतःचं मन मारावं, त्यांनी स्वतःची हाऊसमाऊस टाळावी, नजरे समोर आवडलेली आणि सर्वात प्रिय असलेली गोष्ट सुद्धा त्यांनी त्यागावी का? तर माझ्या लेकरांना कमी पडेल। आणि जेव्हा हे सर्व करून जेव्हा त्यांची वेळ येते की मुलांनी आपल्याला हे करावं असं मनातून वाटण्याची, तेव्हा त्यांना आपण इतक्या दूर करतो। खरंच का आपण एवढे वाईट आहोत? खरंच का आपण इतके कृतज्ञ आहोत? आपण बाहेर मोठेपणा मिळवताना लाखो रुपये खर्च करतो, आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर पैशाचा विचार करत नाही, आपण इतरांशी बोलताना लोकांनी आपली वाहवा करावी, लोकांनी आपलं गुणगान गावं म्हणून आपण किती प्रेमाने त्यांच्याशी बोलतो। मग हे कोण आहेत की ज्यांनी जन्म दिला? हे कोण आहेत जे तुमच्या सोबत आहेत? हे कोण आहेत जे तुमच्या कुटुंबात तुमच्या सोबत रोज राहतात? आणि त्यांनी तुमचं काय कावं? नाही का? खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत। आणि

करणं, कोणाला तरी काय हवं काय नको हे विचारणं, आणि त्याचं रिटर्न जे मिळणार आहे ते अगदी आपल्या कल्पनेच्या बाहेरच आहे. त्याचं रिटर्न आपल्याला हजारो लाखो पटीनं मिळणार आहे. न होणारी कामं होतात आशीर्वादाने. खूप साऱ्या गोष्टी असतात. सकारात्मकता निर्माण होते, जीवन सहज सोपं होतं, आजारापासून दूर राहतो. कारण आशीर्वाद ही अशी शक्ती आहे, आशीर्वाद ही अशी ताकद आहे की ज्याच्या जोरावर माणूस हा यशस्वी तर होतोच, निरोगी तर राहतोच, त्यासोबतच की समाधानी आणि आनंदी सुद्धा राहतो. जसं की आपल्या या फॅमचं टॅगलाईन आहे की आनंदी राहा, आनंद लोटा आणि श्रोते होत. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारळ्यांच्या शो मध्ये. कुठेही जाऊ नका, भेटूया छोट्याशा परिचय.

ज्या व्यक्तीपाशी आईची अतुकाशी माई आहे, वडिलांचा पाठीवर आधाराचा गंभीर असा हात आहे, तर त्या व्यक्ती तो व्यक्ती जो आहे तो अनेक संकटांवर मात करू शकतो. तर या दोन गोष्टी असतील तर खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ इथून लिहिलंय. विद्या झिजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ इथून. उपकाराची नाही किंमत नाही वजन ना व्यापार. उपकाराची नाही किंमत नाही वजन ना व्यापार. तो स्पर्शतो मनाच्या तळाशी शांत आणि निराकार. वा. उपकाराची नाही किंमत नाही वजन ना व्यापार. तो स्पर्शतो मनाच्या तळाशी शांत आणि निराकार. न बोलता जे केले तेच खरे उपकार. न बोलता जे केले तेच खरे उपकार. सांगुणी जर केले काही तोची ठरतो व्यवहार. सांगुणी जर केले काही तोची ठरतो व्यवहार. तोची ठरतो व्यवहार. आणि खरंय उपकार की ज्याला किंमत नसते, म्हणजे किंमत या अर्थाने की मोल नसते, तो अनमोल असतो. तो अनमोल असा उपकार ज्याला वजन नाही ना व्यापार नाही, तो मनाच्या तळाशी जाऊन स्पर्शतो. तो शांत आणि निराकार असतो. आणि जे न बोलता केलेले उपकार असतात तेच खरे उपकार असतात. परंतु जे सांगून केले जातात त्याला व्यवहार म्हटलं जातं. खूप अप्रतिम शब्दांकन या कवितेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम लिहित आहेत एसके या नावाने ठाणे वेस्ट येथून. कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम यांनी एसके या नावाने ठाणे वेस्ट येथून लिहिलंय. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की गुंफताना शब्द तुझ्या आठवणींचे भाव माझे त्यात हळू जुळले. गुंफताना शब्द तुझ्या आठवणींचे भाव माझे त्यात हळू जुळले. तू नसलास तरी आवळीत आपलेपणाचे धागे विणले. तू नसलास तरी आवळीत आपलेपणाचे धागे विणले. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हळूच उगवते रात्रीच्या चांदणीत तुझ्या स्मिताची सवय जपते. मनात गुंफलेली आठवण प्रेमाच्या ओघात पुन्हा सजते. तर सुंदर अशा या चारोळ्या होत्या. आणि पुढच्या आपण काही कविता आणि चारोळ्यांकडे वळतोय, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कविता आणि चारोळ्या आपल्याला भारतीय कोल्हापूर मंच यांच्या समूहातून पाठवण्यात आलेल्या आहेत, त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आणि पहिली जी चारोळी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे समूह प्रमुख सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून. भारतीय कोल्हापूर मंच ग्रुप यांच्या तर्फे ज्या रचना पाठवलेल्या आहेत त्यातील पहिली रचना आहे समूह प्रमुख सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांची कोल्हापूर येथून पाठवलेली. मॅडम लिहित आहेत की स्वामी समर्था थोर तुझे उपकार संकट समयी देई भक्तांशी आधार. स्वामी समर्था थोर तुझे उपकार संकट समयी देई भक्तांशी आधार. नियतीचे घाव झेलत सुखी ठेवनी. नियतीचे घाव झेलत सुखी ठेवनी. नेसी जीवन नौका तूच अलगद पार. नेसी जीवन नौका तूच अलगद पार. तूच अलगद पार. तर स्वामी समर्था तुझे अपार असे उपकार आहेत, थोर असे उपकार आहेत, असं शब्दांकन करून संकट समयी भक्तांना आधार देणारे तुम्ही आहात. नियतीचे घाव झेलत सुखी ठेवून जीवन नौका अलगद पार नेणारे तुम्ही आहात, असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रवीण दिगंबर बोंद्रे सरांनी लाडेगाव पोस्ट उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला येथून लिहिलंय. प्रवीण दिगंबर बोंद्रे सर लिहित आहेत लाडेगाव पोस्ट उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला येथून की आई वडिलांचे उपकार जसे आपल्या मुलांवर तसेच असतात उपकार आपले. उपकार मातीचे आपल्यावर. आई वडिलांचे उपकार जसे आपल्या मुलांवर तसेच असतात उपकार मातीचे आपल्यावर. आणि असतात उपकार सैनिकांचे देशावर. आणि असतात उपकार सैनिकांचे देशावर जसे असतात उपकार आईच्या दुधाचे मुलावर. तर उपकार आणि उपकाराबद्दलचे भाव, उपकाराबद्दलची माहिती आणि आपल्यावर कोणाकोणाचे उपकार असतात याबद्दल

सुंदर अप्रतिम असे शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये भारती चव्हाण मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय. भारती चव्हाण मॅडम लिहित आहेत पुणे इथून की करावे उपकार निराधारांवरती, काम करी आश्रित घोर गरिबांवरती. करावे उपकार निराधारांवरती, काम करी आश्रित घोर गरिबांवरती. अगदी मोजक्या शब्दामध्ये उपकार या शब्दाचं महत्व आणि ते कोणावर केले पाहिजेत अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रवींद्र राजमाने सरांनी लिहिले कोल्हापूर इथून. रवींद्र राजमाने सर लिहित आहेत कोल्हापूर इथून की आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे. आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे, समाधानाच्या सुगंधात जगावे. क्या बात आहे, समाधानाच्या सुगंधात जगावे, परोपकाराच्या आनंदात वाहून जावे, परोपकाराच्या आनंदात वाहून जावे. आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन की समाधानाच्या सुगंधात जगावं. समाधानाच्या सुगंध खरंच खूप मनभावन असा असतो, कारण ज्या गोष्टीमुळे आपल्याला समाधानच लाभत नाही, खूप सारं करतोय पण जिथं समाधानच नाही तर त्या करण्याला किंवा त्या आपल्याला प्राप्त होण्याला मिळण्याला अर्थच नसतो. म्हणून जर नाहीच असेल किंवा जर जगायचं असेल तर समाधानाच्या सुगंधात जगलं पाहिजे आणि परोपकाराच्या आनंदात वाहून गेलं पाहिजे, कारण परोपकाराचा आनंद सुद्धा मनाला समाधान देणारा असतं, नाही का? अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. गोविंद कुलकर्णी सर लिहित आहेत नौपाडा ठाणे येथून. सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे सरांनी, गोविंद कुलकर्णी सरांनी नौपाडा ठाणे येथून. आई बाप गुरुजन यांचे उपकार फार, आई बाप गुरुजन यांचे उपकार फार, जन्मोजन्मी त्यांचे ऋण जीवनाचा मोठा भार, जन्मोजन्मी त्यांचे ऋण जीवनाचा मोठा भार, जीवनाचा मोठा भार. आणि खरंय की आई वडील गुरुजन यांचे मोठे उपकार असतात आणि जन्मोजन्मीचे ते ऋण असतात, त्याला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौभारती गोविंद कुलकर्णी मॅडम लिहित आहेत नौपाडा ठाणे येथून. सौभारती गोविंद कुलकर्णी मॅडम यांनी नौपाडा ठाणे येथून लिहिलंय की आई वडील गुरुंचे उपकार कर्तव्यात, आई वडील गुरुंचे उपकार कर्तव्यात, घडविले शिक्षणात सामर्थ्यात गुणवंत, घडविले शिक्षणात सामर्थ्यात गुणवंत. आणि खरंय की आई वडील आणि गुरुंचे कर्तव्यात सुद्धा उपकार असतात, ते शिक्षण देतात आणि सामर्थ्यवान बनवतात, गुणवंत बनवतात. खूप सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये रवींद्र सोनावले सर लिहित आहेत मुंबई येथून. रवींद्र सोनावले सरांनी मुंबई येथून लिहिलंय की उपकार आयुष्यामध्ये थोर असतात आईचे, उपकार आयुष्यामध्ये थोर असतात आईचे, तिच्या खडतर प्रवासात सुख निवडावे घाईचे, तिच्या खडतर प्रवासात सुख निवडावे घाईचे, सुख निवडावे घाईचे. तर आईच्या उपकाराची महती जी आहे ती अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या एका चारोळीमध्ये श्री दत्तात्रय नामदेव गुरव सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. श्री दत्तात्रय नामदेव गुरव सर लिहित आहेत कोल्हापूर येथून की कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार, कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार, कृतज्ञपणा सोड द्यावा सोडून हेच खरे आहे जीवनाचे सार, कृतज्ञपणा द्यावा सोडून हेच आहे जीवनाचे सार, हेच आहे, हेच खरे आहे जीवनाचे सार. तर अप्रतिम अशा या ओळ्या आहेत जीवनाचं सार सांगणाऱ्या, मर्म सांगणाऱ्या या अप्रतिम अशा ओळी की कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार, कृतज्ञपणा द्यावा सोडून हेच खरे आहे जीवनाचे सार. तर कृतज्ञता पाहिजे, कृतज्ञपणा नको. खूप अप्रतिम असे भाव होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री दीपक पवार सर लिहित आहेत रुकडी कोल्हापूर येथून. श्री दीपक पवार सरांनी रुकडी कोल्हापूर येथून लिहिलंय की मणी सुचता आगळे विचार, शब्दरूपी फुले घेती आकार, माय मराठीचे लई उपकार, काव्याला येई नवबहार. मणी सुचता आगळे विचार, शब्दरूपी फुले घेती आकार, माय मराठीचे लई उपकार, काव्याला येई नवबहार.

तर माय मराठीच्या उपकाराबद्दल सरांचे अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता खरे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. संगीता खरे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की परोपकार करणं हे आहे पुण्यकर्म, परोपकार करणं हे आहे पुण्यकर्म, दुसऱ्याला पीडा देणं हे मात्र ठरतं पाप कर्म, दुसऱ्याला पीडा देणं हे मात्र ठरतं पाप कर्म, पाप कर्म. आणि खरंय की परोपकार हे पुण्यकर्म आणि इतरांना पीडा देणं त्रास देणं हे पाप कर्म. जे कर्म आपण करू तेच कर्म आपल्याला परत येत नाही का, तर परोपकार केला पाहिजे. खूप सुंदर सामाजिक संदेश या चारोळीमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या एका चारोळीमध्ये पूजा आशा दिलीप पाटील मॅडम लिहित आहेत. पूजा आशा दिलीप पाटील मॅडम यांनी लिहिलंय की तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन, तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन, तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अमोल धन, तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अमोल धन, तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन. वाह वाह. तर आपण कोणाच्या तरी उपकाराने जगत असताना माया आणि ममतेनं मन फुलून जातं. त्या फुललेल्या मनाला शब्दबद्ध करताना मॅडमनी पुढे असं लिहिलंय की तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अनमोल धन. आणि आपुलकीचं अनमोल असं धन ज्याला लाभतं तो जगातला सर्वात सुखी व्यक्ती असतो. कारण आपुलकी ही विकत घेता येत नाही, आपुलकी ही धाक दडपशाहीनं मिळवता येत नाही, आपुलकी ही जोर जबरदस्तीने मिळवता येत नाही. आपुलकी हा शब्द असा आहे की जी मिळवण्यासाठी केवळ आपण चांगला असणं गरजेचं आहे. आपुलकी जी इतरांकडून मिळण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही, आपण त्या दुसऱ्या व्यक्तीवर काहीही करू शकत नाही. आपण एकच करू शकतो की आपण चांगलं वागू शकतो, आपण चांगलं राहू शकतो. आणि दॅट इज विदाऊट एक्सपेक्टेशन, कोणत्याही अपेक्षेविना. कारण जिथं जिथं अपेक्षा केलेली आहे तिथं तिथं उपेक्षांचा सामना करावा लागलेला आहे, तिथं तिथं उपेक्षा झालेली आहे. आणि अपेक्षा भंगाचं दुःख हे खूप मोठं असतं श्रोते हो. कारण तुम्ही जेवढ्या जास्त अपेक्षा कराल आणि जेव्हा त्याची पूर्तता होणार नाही तेव्हा मन दुःखी होईल, खचून जाईल, आपण निराश होऊ, आपण हताश होऊ, आपण उदास होऊ, आपल्याला हे जगच नकोसं वाटेल, इथं सगळीकडे नकारात्मकता आहे अशी आपली भावना होऊन जाईल. म्हणून जेवढ्या छोट्या अपेक्षा आपण करू किंवा आपण निस्वार्थी भावनेने एखादी गोष्ट करू तर निश्चितपणे समोरून आपल्याला त्याच पद्धतीचं परत मिळणार आहे. जसं मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की आपुलकीचं धन, आणि जे आपल्याला कमवायचं आहे आणि जे कमवून आपल्याला जीवनाचा प्रवास हा पुढे करायचा आहे तोही आनंदात. जसं की आपल्या FM टॅगलाइन आहे की आनंदी रहा आनंद लुटा. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचं सादरीकरण करता करता तुमच्याशी गप्पा मारता मारता कळलंच नाही की आपली वेळ संपत आलेली आहे. इच्छा खूप असते. तुम्ही एवढं सुंदर लिहिता, तुमच्या रचनांमधील एक एक शब्द बोलका असतो, एका एका शब्दांचा अर्थ गहिरा असतो. आणि ते शब्द आपल्या सर्व श्रोत्यांना जगण्याची एक नवी उभारी देत असतात, जगण्याची नवी दिशा देत असतात. जीवनाची वेगवेगळे जे रंग आहेत, जीवनाची वेगवेगळी रूपं आहेत, ते सर्व उलगडून दाखवत असतात. नैराश्येवर आशेने मात कशी करायची, दुःखांवर सुखाने मात कशी करायची, आनंदात कसं जगलं पाहिजे, समाधानी कसं राहिलं पाहिजे, या सर्व पैलूंना स्पर्शून जाणाऱ्या आपल्या अप्रतिम अशा रचना. आणि आपला हा FM शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील हा खेळ शब्दांचा हा शो. आणि श्रोते हो, मला आजच्या शो पुरती तुमची रजा घ्यावी लागते हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद लुटा RJ कैलाश सोबत.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

वाले तू गुस्सा मत कर, हमें भी जगह दे दे, खुदा से जरा डर, खिसक जरा प्यारे, सरक जरा प्यारे, खिसक जरा प्यारे, सरक जरा प्यारे, तेरा

मित्रांनो, स्वागत आहे आपला आपल्याच शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। आजचा विषय म्हणजे सर्वांचाच फेवरेट विषय, तुमचा माझा सर्वांचाच। ओळखा बरं काय असेल? येस, इट इज मेकअप। मेकअप हा आपला आजचा विषय। सुंदर शरीर आणि स्वस्थ शरीर, तसे दोन्हीही महत्वाचे, आणि ते दोन्ही मेंटेन करणं म्हणजे आपल्याला तर चांगलंच माहितीये, खूप लक्ष द्यावं लागतं। आपण आज त्याच सर्वांगीण मेकअप बद्दल बोलणार आहोत। मंदिरात तर देवी देवतांच्या दर्शनासाठी अगदी दाटादाटी चेंगराचेंगरी गर्दी होते, आणि ते का बरं? कारण देवतांची आंतरिक दिव्यता तर आहेच, पण त्यांचं सुंदर शरीर आकर्षणाचे केंद्र असते। खरं तर प्रत्येक देवी देवता कोणाची ना कोणाची कुळदेवता आहे, म्हणजे आपण झालो त्यांच्या कुळातले। या नात्याने आपण त्यांना पाहून स्वतःला सुंदर बनू इच्छितो। म्हणून भारतातच बघा, सण असेल की आपण साज घालतो, मेकअपचा आधार घेतो, अगदी लक्ष्मीसारखा साज करतो, तेही सुंदरच म्हणा। पण मेकअप म्हणजे मेकअप, त्याचा अर्थ असतो उणीवा भरून काढणे। म्हणजेच जर कोणाच्या डोळ्याच्या सुंदरतेत उणीव असेल, तर ते अनेक वस्तू वापरून ती सुंदर बनवू शकतो। ओठांची सुंदरता कमी असेल तर आपण वेगळे लिपस्टिक किंवा बाम लावून ते सुंदर बनवू शकतो। इतकंच नाही तर संपूर्ण चेहऱ्याची सुंदरता वाढवणारे अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स आज बाजारात उपलब्ध आहेत। हेच नाही तर मित्रांनो, हात पाय आणि बोटांची सुद्धा सुंदरता आज वाढविली जाते। आणि का नसावं, सुंदर दिसणं सगळ्यांनाच आवडतं। आपण आज वेगवेगळ्या मेकअप बद्दल बोलणार आहोत। आपण चेहऱ्याच्या मेकअप बद्दल बोललो, आता आपण पाहू शरीराच्या आतील वेगळ्या तत्वांचा मेकअप बद्दल। तर चला मित्रांनो, इथे आपण घेऊ छोटीशी विश्रांती आणि भेटू थोड्या वेळाने।

0: पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला त्याची सुखाची आनंदाची वाट सापडतेच.
1: आनंदाचे सूर, पुण्याचा नाद. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे छोट्याशा ब्रेक नंतर. मी आहे शुभांगी. मित्रांनो, आपण ऐकत होतो मेकअप बद्दल. चला तर त्याला कंटिन्यू करूयात. तर कमतरता फक्त बाहेरील इंद्रियांमध्ये किंवा चेहऱ्यात नसतात की ज्याचा मेकअप करून आपण सर्वांगीण सुंदर बनून जाऊ. कित्येकदा शरीराला निर्माण करणारे वेगळ्या वेगळ्या तत्वांमध्ये पण कमतरता असते, तरी त्यांना पण मेकअप केले पाहिजे. डोळे, नाक, ओठ कितीही श्रृंगारलेले असले तरी शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर चेहऱ्याचा पिवळेपणा सगळा मेकअप खराब करून टाकतो. जर शरीराची हाडं बाहेर डोकावत असतील तरीही चेहऱ्याचा सारा मेकअप बिघडून फिका दिसायला लागतो. म्हणून बाहेरील मेकअप सोबत शरीराच्या आतल्या तत्वांनाही संतुलित केले पाहिजे, त्यांची कमी होऊ द्यायची नाही. आता आपण पाहूया शारीरिक आकृतीचा मेकअप. जन्म झाल्यानंतर

त्याची उंची आणि जाडीमध्ये संतुलन असतं, पण कित्येकदा नंतर ते बिघडायला लागतं. पोट बाहेर निघतं तर कधी पोट खूपच आत जातं. दोन्ही गोष्टीत मेकअप हा तितकाच गरजेचा. म्हणजे समतोल शरीर, शरीराचा आकार चेहऱ्याची सुंदरतेचा कमतरतेला भरून काढतो. म्हणून वाढलेल्या जाडीला कमी करणे किंवा खूप सडपातळपणा दूर करणे हाही मेकअपचा भागच म्हणा, हो की नाही? इथेही लक्ष द्या. आतापर्यंत सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या मेकअप सोबत मेकअपचा हा चौथा प्रकार तितकाच महत्वाचा, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, आणि ते आहे आत्मिक गुणांचा मेकअप. समजा भिंतीवर दोन फोटो लावलेले आहेत, एक चित्रपटातल्या नटीचा आणि दुसरा देवी मातेचा. दोन्हीही सुंदर, पण कोणत्या फोटोसमोर नतमस्तक व्हावंसं वाटेल? याचा अर्थ आहे तर आत्मिक गुणांचा मेकअप ही तितकाच महत्वाचा आणि तितकाच आवडीने करायला हवा. त्याने आपली अलौकिक सुंदरता वाढते. समजा एखाद्या व्यक्तीने चेहऱ्याला शरीराला सुंदर मेकअप केला, सजा दिला, पण काही कारणास्पद तुमच्या आत रागाची ज्वाला आहे आणि त्याची झळ तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते, तर काय सतत रागाने तपलेला चेहरा सुंदर वाटेल? आपण बाहेरील वरवरचा मेकअप केला, वरवरची कमतरता भरून काढली, पण आतली जी मौल्यवान शांतीची, धैर्यतेची, प्रेमाची, पवित्रतेची किंवा सहनशीलतेची कमतरता पूर्ण केल्याशिवाय सुंदरता अर्धवटच नाही का? इथे थोडंफार रागाबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. त्यांनी आपली आतली आणि बाहेरची दोन्ही क्लिन्झिंग होईल. तर वाटतं ना हो आपल्याला पण की आपण आपल्या रागापासून मुक्त व्हावं? राग किंवा क्रोध काय आहे, काय येतो? खरं तर राग म्हणजे प्रयत्न न करता नीट लक्ष देऊ नये का? खरं तर राग म्हणजे प्रयत्न न करता, मेहनत न करता लगेच प्राप्ती व्हावी ह्या प्रवृत्तीला म्हणतात. कसं काय ते पाहूया छोट्या उदाहरणाद्वारे. एका मालकाच्या घरी एक नवीन नोकर आलेला असतो. त्याला मालकाच्या ऑफिसच्या सफाईचं काम दिलेलं असतं. आता नोकराद्वारे रूमची केलेली सफाई बघून खुश होण्याऐवजी मालक खूप चिडायचा, म्हणायचा की तुला काहीच येत नाही. म्हणजेच त्याला काही येत नाही म्हणून रागावणं सोडून थोडासा वेळ आणि मानसिक ऊर्जा लावली पाहिजे. जर विचार केलात तर आपण हे दोन्ही लावू इच्छित नाही आणि काम तर आपल्याला नीटनेटकं परफेक्ट हवं, आणि म्हणून वेळ न घेता रागाद्वारे झटपट काम व्हावी ही प्रवृत्तीच राग आहे. शांतीने केलेली काम स्वतःसोबत इतरांनाही आंतरिक बळ देते. थोडा वेळ लागतो पण कायम स्वरूपी गोष्ट नीट व्हायला लागते, हो की नाही? चला तर मित्रांनो, इथे आपण घेऊ छोटीशी विश्रांती आणि भेटूया थोड्या वेळानंतर.

0: मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे।
1: मित्रांनो स्वागत आहे, छोट्याशा ब्रेक नंतर छोट्याशा विश्रांती नंतर आपलं परत आपल्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। तसं राग म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी मुळीच नाही बर का, नीट ऐका हे वाक्य। तसं राग म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी मुळीच नाही बर का, कारण ती आपण दुसऱ्याला पाहून करतो, ती दुसऱ्याची। आपली स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे शांती समाधान, कारण ती आपल्याला हवी हवीशी वाटते ना। मग मित्रांनो मेकअप करताना आतापासून हेही लक्षात ठेवाल ना। तसं रागाव्यतिरिक्त अजून अशा गोष्टी आहेत जे आपण मेकअप पूर्ण होऊ देत नाही। कितीही शृंगारित असेल, महागडे कपडे घातलेले असतील, पण जर अहंकाराच्या जाळेत अडकलो तर मात्र एकटेच राहू बर का। आपल्या त्या सुंदरतेला अहंकाराचं ग्रहण नको बर का। जसं ग्रहण लागलं

की कोणी बाहेर पडत नाही. तसंच अहंकारी एकटाच राहतो, त्याच्या आसपास कुणीही भटकत नाही. तसेच ईर्ष्या घृणा ही आतली कुरूपताच आहे. पण मित्रांनो, मेकअप संपूर्ण तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावात राहू. आणि आपला मूळ स्वभाव आहे शांती, पवित्रता, प्रेम, सुख, आनंद, ज्ञान आणि शक्तीने भरलेला. आपण पाहतो एक छोट्याशा बाळामध्ये हे सातही गुण स्वाभाविक असतात, म्हणजेच आपल्यातही होते. बाहेरील सजावटीशिवाय बाळामधील ही सात गुण आपल्याला आकर्षित करतात. कसं काय ते पाहूया. त्याच्या डोळ्यातून निरागसता, वाणी म्हणजे आवाजातून सरलता असते, चेहऱ्यात निष्कपट स्मितहास्य आणि कर्मांमध्ये ना निश्चिंतता असते, कारण केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षाच नसते. पण जसं जसं ते बाळ मोठं होतं आणि या आंतरिक शक्ती म्हणा किंवा गुण म्हणा त्याच्यापासून लांब जातात आणि कपडे, केस, बूट आदी घालून सुंदर बनण्याचा प्रयत्न करतो, आणि तरीही बाल्यावस्था सारखी मनाला हिरवून घेणारी सुंदरता सौंदर्य नाही बनवू शकत. काय मित्रांनो, पटतंय ना आपल्याला. जाता जाता महत्वाची गोष्ट सांगते, परमेश्वर पण एक ब्युटिशियन आहे बर का. मनाला हिरवून घेणारी सुंदरता, सुंदरतेचा तो दाता आहे, म्हणून त्याला दिलारा म्हणतात. दिलाराम, दिल म्हणजे मनाला आराम देणारा, म्हणून म्हणतात तो सुंदरम आहे. कधी दिसला का हो परमेश्वर? नाही ना. मग जो दिसत नाही तरी त्याच्यात कसली बरं सुंदरता आहे. खूप काही शिकणार आहोत बरं का आज, नीट लक्ष देऊन ऐका. कुठली सुंदरता? तर गुणांची सुंदरता. तो शक्तीचा भंडार आहे, शांती, प्रेम, आनंद आणि सर्व गुणांचा तो सागर आहे. हो ना. म्हणून तर आपण मंदिरात गेल्यावर न दिसणाऱ्या या शक्ती म्हणजे सुख शांती मागतो. आणि आपल्या याच सुंदर रंग सुंदर संघाचं रंग त्यांनी अनेक देवतांना लावलंय. जो त्याच्याशी मनाची तार जोडतो ना, तो अंतरंगी सुंदर होऊन जातो. तर मन बुद्धीला एकाग्र करून, स्थिर करून, आपल्या मूळ गुणांमध्ये दररोज त्याच्या आठवणीत बसा. कसं? जसं पार्लरमध्ये गेल्यानंतर ना ब्युटिशियन समोर आपण स्थिर होऊन बसतो की नाही, आणि मग सगळे काम, सगळे कार्य तो ब्युटिशियन स्वतः करतो. तसं परमेश्वर सुप्रीम ब्युटिशियन आहे. आपण आपले सत्य मार्गाने केलेले कार्य त्याच्या समोर ठेवून मन बुद्धीला त्याला समर्पित केलं तर आपल्याला सजवण्याचा, श्रृंगारण्याचं कार्य तो स्वतः करेल. निश्चिंत रहा, आपल्याला चांगली संगत तो देईल. म्हणून मित्रांनो, स्वस्थ रहा आणि सर्वांगीण मेकअप करून सुंदर दिसा. अशी सर्वांप्रती ह्या शुभांगीची शुभेच्छा आहे. नमस्कार.

सणांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.